उदित नारायणको कण्ठरे अलका याग्निकको कण्ठरे एवं परे परे पुणि आपण मानको पाखको आसीबे एवं कहिबे एकाग्रता विषयरे आउ किछि तबे वर्तमान तुम बिन चलचित्ररु तुम्हारे शिवा उदित नारायण एवं राधा पडवालको कण्ठरे आपण मानको पई आपणको मॉर्निंग को टिके रिफ्रेश करदबा जदि उठिगलेनि ताले गीत सहित टिके मूड को रिफ्रेश कर दियंतु परे परे पुणि आपण मानको एकाग्रता विषयरे किछि कहिबे स्टे ट्यून्ड टू 100.4 आकाशवाणी एफएम रेनबो कहुथांतु दिल से दिल तक।